0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्रामानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज. आता सविस्तर बातम्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 25,000 केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्याला तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
1: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पुणे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग स्वच्छ भारत विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या धोरणकर्ते गुंतवणूकदार संशोधक स्टार्टअप्स शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यातही सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिरं आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यांनी देशातील जनतेच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी गणरायाकडे प्रार्थना केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातला स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी धाराशिव नांदेड इथं संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून आजपासून बीड पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 11:30 बीड रेल्वे स्थानकावरून याचा आरंभ होणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरस्थ पद्धतीनं तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तूर्तास आपला मुंबई दौरा रद्द केला असून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ज्ञान भारतम उपक्रमात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील पुरातन हस्तलिखित पोथ्या आणि दस्तऐवजांचं सर्वेक्षण नोंदणी आणि डिजिटायझेशन एकाच व्यापक यंत्रणेत आणण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गणरायापाठोपाठ माहेरवाशिण म्हणून

येणाऱ्या गौरींचं आज घराघरात आगमन होत आहे. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या पितळ्याच्या तर कुठे खड्यांच्या रुपात या गौरी येतात. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केलं जातं. युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र 2026 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 29 सप्टेंबरला राज्यभरात 500 अधिक रोजगार मेळावे होणार आहेत. पुणे जिल्ह्यात 30 शैक्षणिक संस्थांमध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ काल झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला मुंबईकडे निघालेल्या चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. रत्नागिरीत काल संध्याकाळी पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 77% पाऊस झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची एफ एम गोल्ड प्रसारण वाहिनी। आणि रसिक हो, आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। काल आपण भेटलो, आज पुन्हा एकदा भेटतोय, पण आजचा दिवस विशेष आहे कारण आज गौराईचं आगमन होणार आहे। हो ना, बाप्पाच्या आगमनाची सुरुवात झाल्यानंतर म्हणजे 1.5 दिवसाचे गणपती गेले त्यांच्या घरी, पण नंतर अगदी गौराई यायच्या वेळेस आपल्या बाळाला भेटण्यासाठी ती येते आणि कोकणातनं याचं स्वागत खूप सुंदररित्या केलेलं असतं। म्हणजे कोकणातली मंडळी ना भालचंद्राला हातात फुलांच्या माळा घेऊन तू आम्हाला नाचत नाचत सामोरा ये म्हणून आळवतात आणि त्याला हाक कशी मारतात माहिती आहे? तर गौरी बाळा म्हणून हाक मारतात। आणि अर्थात बाप्पाविषयी काय वेगळं सांगायचं, हो सृष्टीचा आदिकंत ओंकार, आदिकंद ओंकार आणि ईश्वराचं नादमय असलेलं असं हे स्वरूप जे चैतन्य शक्तीचं आहे, जे आनंदाचं आहे, त्यामुळे पार्वतीच्या या बाळाचं हे स्वागत तिच्या सहवासाने, त्या दोघांच्या सहवासाने घरातलं वातावरण इतकं सुंदर असतं। म्हणजे आज गौराई येतील, उद्या पूजा होईल, म्हणजे त्यांच्या पूजनाचा सोहळा असेल, घराघरात सगळे छान असे कार्यक्रम जे आहेत ते रंगतील आणि त्याच्यानंतर शनिवारी मग पुन्हा एकदा त्याला निरोप द्यायची वेळ येईल। खूप सुंदर असे हे दिवस असत रसिक हो, पण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय या गीताने।

रसिका, श्रावणातली सगळी व्रतवैकल्य, फुगड्या, झिम्मा, मंगळागौरीचा सगळा तो सोहळा संपला की नंतर मग भाद्रपदाची सुरुवात होते. हे श्रावणात, श्रावणातलं निसर्गातलं सौंदर्य असं हिरवगार असतं. पावसाची सुरुवात होऊन गेल्यानंतरचा मग जो पुढचा महिना असतो ना, आणि त्यात जर अधिक महिना आला तर वेगळंच असं रूप दिसतं त्याच्यामध्ये. पण भाद्रपद आल्यानंतर त्या रंगाचं एक वेगळं स्वरूप दिसतं. म्हणजे थोडीशी पिवळसर अशी अशी झाक असते, पहा, रंगीत सुंदर अशी वेगवेगळी फुलं असतात. आणि याच काळामध्ये गौराईला माहेरी जायची ओढ लागते, कारण तिचं रसिक मन जे असतं हे भाद्रपदामध्ये जी छान फुलणारी फुलं असतात आपल्या बाळाला भेटायचं असते तिला, मग ते झेंडूचं असेल, तिळाचं असेल, चोंचाफ्याचं असेल, शेवंतीचं असेल, आणि ही अशी विविधरंगी फुलं, विविधरंगी अशा गोष्टी असतात ना, या सगळ्याचा आस्वादसुद्धा तिला घ्यायचा असतो. बरं, घराघरात जिथं तिचं बाळ विराजमान झालेलं आहे त्या प्रत्येक घरातला नैवेद्य वेगळा असतो, नाही का? कुठे तिखटाचा असतो, कुठे गोडाचा असतो, कुठे आणखी वेगवेगळे कार्यक्रम असतात. आणि मग तिला सजवणं, तो सजवण्याचा कार्यक्रम जो असतो ना, तो एक दिवस आधी, आणि त्या कार्यक्रमात सुद्धा इतक्या सुंदर छान अशा गोष्टी असतात ना की सगळ्या सख्या रमतात, तुम्हाला सांगते. आणि इथे अशीही एक गोष्ट असते की ना, की गौराईला साडी, बरं, दरवर्षी साडी कुणाची असेल, आणि ही साडी ठरवलेली असते, बरं का, यावर्षी माझी, हं, पुढच्या वर्षी माझी, हं. आणि त्यानंतर मग गौराईचं विसर्जन झाल्यानंतर किंवा विसर्जन करत असतानासुद्धा मग ती साडी एखाद्या सवाष्णीला किंवा एखाद्या जिला

हवी आहे ती प्रसाद म्हणून की आपल्याकडे असावी, मग ती ती तिला दिली जाते. हे जे सगळं आहे ना, हे एक वेगळं आहे. आणि त्यातूनही आपल्या ज्या लोकपरंपरा आहेत, लोकसंगीतात किंवा त्यात असलेली जी गाणी आहेत, म्हणजे पाहला आता महादेवाला हे गौरीचं किंवा गौराईचं माहेरी जाणं काही पसंत नसतं. तू गेलीस तर मला काही करमायचं नाही. आणि म्हणून मग तिच्या आनंदावर थोडंसं विरजण घालण्याचा प्रयत्न असतोच. आणि मग ती शंकराला म्हणते, कशी मला माहेराला जाऊ द्या, तिथं मला उटणं लावून स्नान घालतील, नवा शालू देतील, दागदागिने घालतील, तूप शेवया लाडू करंजांचं जेवण देतील, हे सगळं. आणि मग ती शिवशंकराला न जुमानताच माहेरी निघते. आणि पुढे तिचा विरह सहन होत नाही म्हणून मग पार्वतीचा रथ पुढे चालला तरी मागं मागं शंकर पुढं पुढं पार्वती जनलोक हसते तुम्ही कैलासाचा पती, इतकं सांगून सुद्धा शिवशंकर तिचा काही माग तिचा काही पिछा सोडत नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग असे संदर्भ असलेली किंवा त्यांच्या छान गप्पा ज्या आहेत की बाबा तू जाऊ नकोस, अशा स्वरूपाची गाणी अशा स्वरूपाची गीतंसुद्धा आपल्याकडे आहेत. आणि ती खरंच खूप सुंदर आहेत. रात्री गौर जागवतात, अगदी मुलीबाळीच नाही तर प्रौढ स्त्रियासुद्धा घराघरात छानपैकी नाचतात. फुगड्या झिम्मा सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे आली गवरसाची गवर नागदीस आवर्यांनी आम्ही ग खेळाया जमल्या, आम्ही ग खेळाया जमल्या, म्हणजे अशा तरीची सुंदर सुंदर जी गाणी असतात ना, जी अर्थ सांगत असतात. आणि जे अर्थ काय सांगतात तर घराघरातल्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा संदर्भ घेऊन त्याचा अर्थ किंवा त्या गोष्टी मांडलेल्या असतात. आणि म्हणून मग ती गौरी तो बाप्पा हे घरातली माणसं होता तो. आणि जेव्हा त्यांचं विसर्जन होतं ना तेव्हा ते घर कसं एकदम रिकामं वाटतं पहा, एकदम शांत होऊन जातं, असं वाटतं की चैतन्यच गेलं आहे सगळं. सणवार कशासाठी, तर ते या गोष्टींसाठी. हे सगळं असायला हवं म्हणूनच.

0: रसिक हो, गौराईचं आगमन झालेलं आहे, पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे जे गणपती आहेत ना, त्यांचे सुद्धा देखावे खरंच खूप सुंदर आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण असे देखावे अनेक मंडळांनी उभारलेले आहेत. काल आपण काही मंडळांना भेट दिली होती, काही ठिकाणचे छान असे गणपती आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिले होते, पण आजही आपण जाणार आहोत एका अशा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जो बाप्पा आहे टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळ टिळकनगर चेंबूर इथला गणपती. आणि इथे सुपर हिरोजची संकल्पना साकारलेली आहे, तर नेमकी ही काय संकल्पना आहे?
1: चेंबूर येथील सह्याद्री क्रीडा मंडळाच्या प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेणे.
0: तर आता आपण तिथे जाऊया, नेमका काय आपल्याला सांगतात. आणि आज आपल्यासोबत आहेत या क्रीडा मंडळाचे खजिनदार जयराम शेट्टी. हॅलो हॅलो
2: हॅलो
0: नमस्कार.
2: नमस्कार.
0: माझा आवाज येतोय का तुम्हाला?
2: हा येतोय, थोडा लो आहे पण चालेल.
0: आता येतोय का?
2: हा येतोय येतोय.
0: अच्छा अच्छा. तर जयराम शेट्टी, तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात, आजच्या या खास अशा कार्यक्रमात.
2: धन्यवाद धन्यवाद.
0: मला आवाज येतोय, मागचा सगळा गडबड चालू आहे. तिथे मंडपात आहात का तुम्ही?
2: मंडपात आहे मी.
0: बर बर बर बर. तर सह्याद्री क्रीडा मंडळ टिळकनगर चेंबूर, आपण खजिनदार आहात या मंडळाचे, आणि यावर्षी सुपर हिरोज ही संकल्पना साकारलेली आहे, तर नेमकं काय या संकल्पने मागचं रहस्य आहे?
2: पहिली गोष्ट, ही संकल्पना मांडत असताना आमचे अध्यक्ष हे गणेशोत्सव संपल्यानंतर साधारण 3-4 महिन्यांनी नवीन कल्पना त्यांना सुचत असतात आणि त्यावर ते विचार करतात आणि ती कल्पना आम्ही मूर्त स्वरूपात आणतो. यावर्षी सुपर हिरोज म्हणजे एवढंच आहे, मंडळाला 50 वर्ष झाली पूर्ण, म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
0: अरे वा.
2: पण आम्हाला ते 50 वर्ष जाणवू द्यायचं नाही, तर की छोट्या मुलांना या मंडपाच्या परिघात आणून त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी दाखवायच्या, म्हणजे आम्हीही तरुण होऊ असं आम्हाला स्वतःला वाटतं.
0: छान छान. बरं, कोणते सुपर हिरोज आहेत ते आम्हाला सांगाल का तुम्ही?
2: सुपर हिरोज मध्ये बघा, स्पायडरमॅन आहे, छोटा भीम आहे, मार्वल आहे, त्याच्यानंतर क्रिश आहे,
0: हल्क हल्क पण आहे ना. हल्क हल्क पण आहे ना.
2: हल्क हल्क हल्क पण आहे. सर्व आतमध्ये येणाऱ्या मुलांना एवढं आकर्षण वाटतंय त्याचं की त्यांना फोटो काढायचं असतं, पण काही वेळेला आम्ही फोटो काढायला आमच्याकडे वेळ नसतो किंवा जागा नसते.
0: बरोबर बरोबर. हे सगळे सुपर हिरो
2: एन्जॉय करतात तेव्हा आम्ही आमची 50 वर्ष विसरून जातो.
0: क्या बात है, सुंदर सुंदर. बरं, हे सगळे सुपर हिरोज प्रवेशद्वारावरच स्वागतासाठी उभे आहेत ना?
2: हो सर, प्रवेशद्वारावरती आहेत, द्वाराच्या वरती आहेत आणि मंडपात सुद्धा आहेत.
0: मंडपात सुद्धा आहेत. वा वा. दरवर्षी कसं असतं की सह्याद्री मंडळाचा गणपती हा जो आहे हा सजावटीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि खूप गर्दी असते, तर यावर्षी कसं नियोजन करण्यात आलंय?
2: सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणेशोत्सव हा मुंबईतलं एक म्हणजे अजोड गणेशोत्सव आहे. त्याचं कारण असं, इथे पहिली गोष्ट पुरुष आणि महिलांची सेपरेट या रांग नसते, एकाच रांगेत सर्व जात असतात.
0: बर, बर.
2: आणि कुठेही कुठलाही कार्यकर्ता ओरडत नाही किंवा अंगाला हात लावत नाही.
0: बर.
2: जी रांग आहे ती बरोबर शिस्तीने जाते,
0: आम्हाला
2: शिस्त सुद्धा सांगायची गरज नसते, एवढे भाविक या गणेशोत्सवात एकदम रुणावलेले आहेत.
0: बर. आणि किती दिवस आधी ही सगळी तयारी, ही सजावट, रोषणाई सगळं चालतं?
2: 60 दिवस.
0: 60 दिवस चालतं सगळं? वा वा. म्हणजे जेव्हा आपल्या
2: मंडळ या वर्षी थोडस पाऊस मध्ये मध्ये बंद झाला होता, आता पाऊस आला तर आणखी त्रास असतो, त्यावेळेला काम बंद करावं लागतं आम्हाला. पण कॉलनी मधल्या रहिवाशांचं एवढं सहकार्य आहे आणि ते गणेशोत्सव त्यांच्या सहकार्यावरतीच अवलंबून असताना यशस्वी होतो.
0: बर. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाप्पाची मूर्ती कशी आहे? फार सुंदर विलोभनीय अशी मूर्ती असते आपली.
2: बाप्पाची मूर्ती 6.5 फुटाची गेले कित्येक वर्ष तेवढंच उंचीचं असतं. बाबी बांदेकर नावाची मूर्तीकार ही मूर्ती घडवायचे आणि 11 वर्षापूर्वी त्यांचं या जगातून निरोप त्यांनी दिल्यानंतर त्यांच्या घरची कुटुंब, त्यात प्रामुख्याने 5 मुली त्यांच्या, आणि त्यात प्रतिभा बांदेकर बारसकर यांच्या पुढाकाराने ती मूर्ती साकारली जाते आणि जे वडिलांनी केलं त्यात कुठेही चेंज दिसत नाही,
0: कुठेही कसूर नसते.
2: वडिलांनी जे साकार केलं ते तेवढ्याच हिमतीने तेवढ्याच ताकदीने ते सादर झालेलं आहे आणि दर दिवशी त्याच शेला सगळं पाहून बदललं जातं आणि फेट्या सकट बदललं जातं.
0: वा वा वा वा. आणि काही सार्वजनिक उपक्रम आपल्या मंडळाच्या वतीने आयोजित केले जातात का?
2: प्रोग्राम गणेशोत्सवाच्या काळात जागाच नाहीये त्यामुळे होत नाही. त्याच्यानंतर आम्ही हेल्थ कॅम्प घेतो, छोट्या मुलांची क्रिकेटच्या स्पर्धा घेतो, छोट्या मुलांचा गुणगौरव करतो आणि मुख्य संकल्पना म्हणजे एक वसाहत एक होळी ही संकल्पना सह्याद्री क्रीडा मंडळ राबवत असते.
0: वा वा.
2: आणि गेले 15 वर्ष होळीचे एकच सण साजरा केला जातो आणि त्याशिवाय महिलांची वटपौर्णिमा इंटरनॅशनल वुमेन्स डे हे सुद्धा साजरे केलं जातं.
0: मला ना आता अगदी थोडक्यात फक्त अगदी शेवटच्या 2 मिनिटात मला सांगा, आपण स्वतः छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आहात कबड्डीमध्ये आणि आपल्या या मंडळाची सुरुवात याच क्रीडा क्षेत्राच्या याच्यातूनच झालेली आहे, तर ती नेमकी कशी सुरुवात झाली होती?
2: मी तिलकनगर मध्ये येऊन मला 17 वर्ष झाली फक्त. हा
0: हा.
2: पण जेव्हा इतिहास काढला की 15 ऑगस्ट 1976 रोजी कबड्डीचे खेळाडू एकत्र येऊन त्यांनी सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना केली. तुम्ही मुंबईत कुठे गेला तर आमचा गणेशोत्सव लालबाग गणेशोत्सव वगैरे असतं, पण आमचं सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणेशोत्सव असं असतं. आणि त्या 76 साली जे जमलेले होते युवक त्यांच्या मनात आलं की आपण गणेशोत्सव सुद्धा सुरू करूया म्हणून सहकार टॉकीजच्या एका छोट्या जागेत त्यांनी ती सुरुवात केली. आणि मी जेव्हा तिलकनगर मध्ये आलो तेव्हा सह्याद्री क्रीडा मंडळ कबड्डी म्हटलं की आमच्या रक्तात कबड्डी असल्यामुळे लगेच जोडले गेलो त्याला.
0: वा वा वा, क्या बात है.
2: त्यामुळे आणि कबड्डीतल्या माझ्या घरातल्या आम्ही 3 छत्रपती पुरस्कार विजेते आहोत.
0: वा.
2: मी, माझी सौ आणि माझा मुलगा. त्यामुळे कबड्डी आमचा जीव की प्राण असल्यामुळे सह्याद्री क्रीडा मंडळाशी आमचं जेवढं नातं आहे तेवढंच कबड्डीची नातं आहे हे मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो.
0: म्हणजे खेळाच्या माध्यमातून त्याला म्हणजे गणपती बाप्पाचा सोहळ्याला सुरुवात व्हायला हा खेळ या खेळाच्या माध्यमातून झाली सुरुवात असं म्हणायला हरकत नाही. वा, खूप छान खूप छान. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात आणि ही जी सगळी माहिती दिली त्यासाठी तुमचे मना

0: पासून आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद.
0: तर रसिक हो, आपण आत्ता सह्याद्री क्रीडा मंडळ चेंबूर इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आत्ता यानंतर एक छानसं गीत. या गीतानंतर रसिक हो ठीक 10:30 आपण ऐकणार आहात, म्हणजे 10:30 सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन सोहळ्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आपण ऐकणार आहात आपल्या या FM गोल्ड वाहिनीवर.

रसिकहोत, 10:30 वाजल्यापासून आपण ऐकणार आहात सेमिकॉन इंडिया 2026 च्या उद्घाटन सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन. ठीक 10:30 वाजल्यापासून.

रसिकहो नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

पर्यंत यशोभूमी नवी दिल्ली इथं ते भरवण्यात आलं आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रमसुद्धा आपण पाहिलात. आणि आत्ता आपण या क्षेत्रात उतरलो आहे. आपण पुरवठा साखळीत एक विश्वासू आणि एक उत्तम असा साथीदार म्हणून आपण समोर येत आहे. आता हे जे प्रदर्शन आहे ना, हे प्रदर्शन जवळपास 18,000 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेलं आहे आणि 600 अधिक याच्यात जे सहभागी आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि 52 अधिक देशांचे प्रतिनिधीसुद्धा या परिषदेत किंवा या प्रदर्शनात आलेले आहेत. आणि कंपन्या तुम्ही जर म्हणाल तर 300 अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी यात सहभाग घेतलेला आहे, ज्यामध्ये अमेरिका आहे, जपान आहे, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जर्मनी, नेदरलँड्स या मोठ्या देशांच्या कंपन्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. आणि आपल्या भारतीय कंपन्यासुद्धा त्यात सहभागी आहेत, ज्याच्यामध्ये त्यांची संख्यासुद्धा 300 जास्त आहेत. त्यात अधिक कंपन्या आहेत, स्टार्टअप्स आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रदर्शन या संपूर्ण कार्यक्रमात होणार आहे. आणि त्याचबरोबर तरुणाईला सुद्धा या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक गोष्टींचं आयोजन असं करण्यात येणार आहे. आणि त्यातून आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. विश्वकर्मा पूजनाचं महत्त्व आजच्या दिवसात खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मग या दिवशी उद्योग जगतामध्ये आपण जी अवजारं आहेत, शस्त्र आहेत, यंत्र, हत्यारं याच्या पूजनालाही रसिक महत्त्व आहे. आणि विश्वकर्मा म्हटल्यानंतर आपल्याला किती गोष्टी आठवतात, म्हणजे आपण आपल्या पौराणिक याच्यामध्ये गेल्यानंतर मग हस्तिनापूर आठवतं, लंका आठवते, इंद्रप्रस्थ त्याची रचना केलेली आठवते, गरुड भवन आठवतं, अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे संपूर्ण प्राणीसृष्टी आणि संपूर्ण विश्वाचं जे जनकत्व म्हणजे सृजनाचं काम जे आहे ते विश्वकर्म्याने केलं असं मानलं जातं. आणि त्याच्यामध्ये मग कितीतरी गोष्टी येतात. काही काही ठिकाणी वर्षभरात वेगवेगळ्या काळात त्यांचं पूजन केलं जातं, तर काही ठिकाणी आजच्या दिवशीसुद्धा त्याची पूजा केली जाते. त्यामुळे आजचा दिवस हा राष्ट्रीय श्रम दिवस म्हणूनसुद्धा मानला जातो किंवा विश्वकर्मा जयंती म्हणूनही साजरी केली जाते. त्याच्यामुळे आपण मात्र असं करूया मग, आपले जे आपल्या या तंत्रज्ञानातल्या युगातले आपले जे संगणक आहेत, लॅपटॉप आहेत, मोबाईल, टॅबलेट हे जे रोज वापरतो ना, त्यांचं पूजन आपण केलं पाहिजे. आणि या निमित्तानं ज्या गोष्टींचा, ज्या तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो आहे ना, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता विश्वकर्मा यांनी काय काय केलं, किती गोष्टी बनवल्या, मग ते पुष्पक विमान असू देत, तंत्र असू देत, यंत्र असू देत, वेगवेगळी वेगवेगळी शस्त्र असू देत, म्हणजे अगदी इंद्राचा इंद्रलोकसुद्धा त्यांनी बनवला होता. पाताळलोकसाठी, कृष्णासाठी द्वारकानगरी होती, वृंदावन बनवलं होतं आणि अशा अनेक गोष्टींची निर्मिती केली होती. बरं, असंही सांगितलं जातं की नलनील यांनी जो रामसेतू बांधला त्यासाठीसुद्धा मार्गदर्शन विश्वकर्मा यांचंच होतं. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. मग त्यात 14 ब्रह्मांड आहेत, कैलास आहे, वैकुंठ आहे, ब्रह्मपुरी आहे, पाताळातलं नागलोक आहे, अशा अनेक ठिकाणांची रचना विश्वकर्मा यांनी केली होती असे उल्लेख आपल्याला आढळतात. त्यामुळे अनेक दिव्य अशा गोष्टींची निर्मिती करणारे विश्वकर्मा आणि त्याच्या बरोबरीने आपण आत्ता जे तंत्रज्ञान वापरतो आहे, आता ज्या चांगल्या अशा गोष्टी वापरतो आहे, त्यांची पूजा करणं हे या ओघानं येतच रसिक हो. त्यामुळे विश्वकर्मा यांच्याविषयीची जी आश्चर्यकारक अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यावरून लक्षात येतं की कशा गोष्टी या आहेत त्या पुस्तकांमध्ये, त्या ग्रंथांमध्ये मांडलेल्या, आणि त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

जय श्रमदेवी, कृपा करी. तंत्रज्ञानाच्या मदतीनं विज्ञानानं नवनवीन शोध लावले आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण नवनवीन गोष्टी या अगदी स्वीकारत गेलो आणि त्याच्या माध्यमातून प्रगतीसुद्धा करत गेलो. रसिकाओ, काल आपण 12 ते 1 आपल्या कार्यक्रमामध्ये, रंजक सफर कार्यक्रमामध्ये, 80s रंजक सफर आपण केली आणि अनेक श्रोत्यांना बोलायचं होतं, आपले अनुभव सांगायचे होते, बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या होत्या. त्यामुळे काही श्रोत्यांनी विनंतीसुद्धा केली होती की अशा या कार्यक्रमाचा एक भाग होऊन चालणार नाही, याचा पुढचा भाग पण होणं गरजेचं आहे. आणि आज तसाच प्रयत्न आम्ही करतोय. याच विषयावर आपण पुन्हा एकदा आज बोलणार आहोत की 80s रंजक सफर. म्हणजे आज पाहना अनेक जण फोटो टाकतायत आणि ते फोटो 80s जर आपण असतो तर कसे दिसत असतो. मग त्या दशकातली फॅशन, त्या दशकातल्या सगळ्या गोष्टी, अगदी 81 ते 89 आणि विचार करा ना, त्या सगळ्या कालावधीमध्ये, त्या सगळ्या वर्षांमध्ये जो प्रभाव होता, तेव्हा आत्तासारखी काही साधनं नव्हती ना. आताचं व्हॉट्सॲप, मोबाईल, पेज असं काहीही नव्हतं तेव्हा, काहीही नव्हतं. अहो, रंगीत टी व्ही तो सुद्धा आला होता तो त्याच काळामध्ये. आधी जे ब्लॅक अँड व्हाईट दिसत होतं, कृष्ण धवल ते असं यायचं, त्याच्यानंतर ते रंगीत टी व्ही आला. आणि तेव्हाचं टी व्ही म्हणजे ते असे असे बॉक्सवाले, ते शटर लावून बंद करायचे, उघडायचे, आणि जर तो बिघडला, चालत नसेल, तर त्याला एक थापट द्यायला लागायचं. किंवा मग अँटेना, वर अँटेना असायचा आणि मॅच असेल किंवा तसाच काही महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर वर जाऊन तो अँटेना हलवायला लागायचा. त्याच्याबरोबर जर तो तसाही चालत नसेल तर काठी घेऊन कोणीतरी हलवायचं आणि मग खाली असलेला माणूस सांगायचा, हां दिसतंय का आता, दिसतंय का आता. असे सगळे प्रकार होते. विचार करा, प्रभाव कसा असेल आणि कुठल्या गोष्टींचा असेल. आता जग आपल्या हातात आलं आहे, मोबाईलच्या आपल्या माध्यमातून संपूर्ण जग हातात आलं आहे. जगाच्या दुसऱ्या टोकावर काय चालतं आहे ते आपल्याला एका क्षणात कळतं. पण तेव्हा असं नव्हतं, बातम्यांच्या वेळा ठराविक, 24 तास काही बातम्या दिसत नव्हत्या आम्हाला. आणि त्यातून मग जे आजूबाजूला घडतं आहे, जे दिसतं आहे, जे चित्रपटाच्या माध्यमातून समोर येतं आहे, त्याचंच अनुकरण, त्याचंच एक पुढे नेणं, असं सगळं त्यात तेव्हा चाललेलं होतं. आणि हे सगळं जे आहे ना, हे सगळं खूप छान होतं, कारण माणसांकडे वेळ होता बोलायला, बोलायला, गप्पा मारायला, त्याचबरोबर एकमेकांसाठी भेटण्यासाठी वेळ होता. अगदी सहलीला जाताना सुद्धा ना, आपण भेंड्या खेळत, गप्पा मारत असे जात होतो. तेव्हा वेगवेगळी वाद्य अशी घेतलेली असायची आणि त्याच्यावर मग चित्रपटातली गाणी असतील, ती नाच किंवा ही चाल तुरू तुरू सारखी, ही जी गाणी आहेत ना, ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती रसिक हो. आणि हे सगळं मौज आनंद होता याच्यामध्ये. तर तुम्हीसुद्धा आम्हाला सांगा, 80s तुमच्या अशा काही गमती जमती असतील, तुमच्याही काही आठवणी असतील, तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. जशा काल आमच्यापर्यंत पोहोचवलं तशा

तू हसताना तू हसताना बाहर लुटू चल ये दिनक दिन बनाना। तू हसताना तू हसताना।

रसिक हो काय आणि किती किती आठवणी सांगणार, म्हणजे आता फक्त टीव्हीच्याच आहेत, खेळाच्या वेगळ्या, आणखी सहलीच्या वेगळ्या, घरातल्या कार्यक्रमांच्या वेगळ्या, लग्न समारंभांच्या वेगळ्या, पंक्तीच्या वेगळ्या, किती वेगळ्या आठवणी आहेत. आणि धमाल आपल्याला अनेक श्रोते सांगतायत, आताही खणखणत आहेत, फोन थांबत नाही आहेत, त्यामुळे मी थोडक्यात सांगते. आणि एक श्रोत्यांना विनंती आहे, रसिक हो फक्त तुमच्या आठवणी आणि ज्या काही गोष्टी तुम्ही सांगतायत त्या अगदी थोडक्यात आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून बाकीचे जे श्रोते आहेत त्यांनासुद्धा संधी मिळेल, त्यांनाही सांगायचं आहे. आणि कालपासून लोक वाट पाहत आहेत की आम्हालाही सांगायचं आहे. हर्षदा बापट यांनी आपल्याला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरात ना असा तो पोर्टेबल, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्याजोगा टी व्ही होता, बाहेरच्या रूममध्ये आणलं की मागे बसलाय जो त्याला दिसत नव्हता, मग आरसा असायचा, तर आरशात ॲडजस्ट करून कसं दिसेल, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. त्याच्यानंतर ते फूल खिले हे गुलशन गुलशन तेव्हा लागायचं, छायागीत लागायचं हे बघण्यासाठी, म्हणून किती जणांच्या घरी असं दुसऱ्याच्या घरी टी व्ही नव्हता तेव्हा त्यांच्या, त्यामुळे दुसरीकडे जाऊन पाहायला लागायचं, तर मुलं दुसरीकडे जात आहेत म्हणून घरात मग टी व्ही घेतला त्यांनी, अशा गमती जमती सांगितल्यात. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मिलिंद टिपणीस यांनीसुद्धा ती त्या आठवणीला उजाळा दिलाय की तेव्हा अँटेना वर असायचा, दोन माणसं लागायची, वर एक आणि खाली एक की तो वर हलवणार अँटेना आणि खालचा माणूस सांगणार की बाबा हो बाबा दिसतंय दिसतंय, नाहीतर वाटतं टी व्हीवर मुंग्या येत आहेत मुंग्या येत आहेत, अशा काय दिसतंय बरं. काय काय वेळेस ना ते डबल दिसायचं चित्र, डबल दिसायचं, ते कसं दिसायचं किंवा मध्येच असं पट्टा आलेला दिसायचं टी व्हीवर. हे सगळे अनुभव हे आमच्या पिढीनं 80 दशकात हे घेतलेले आहेत, खरंच अनुभव घेतलेले आहेत. बरं, 80 दशकातले आणखी एक मजा म्हणजे मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट असं काही नव्हतं, त्यामुळे मैदानात, घरात खेळ हे पारंपरिक असायचेच असायचे, सगळे वेगळे, म्हणजे ते भोवरा असायचा, गोट्या खेळायच्या, गोट्या तुम्हाला माहीत, आताच्या मुलांना गोट्या खेळणं कसं असं ते माहीत नाही ना, हिंदीत त्याला कंचा म्हणतो आपण, म्हणजे त्या रंगीबेरंगी गोट्या, तो डफर असायचा, ती गल असायची, गल्ली असायची, आणि त्यात तो असा डफरने मारायचा, ठोकायचं, पांढरे असे वेगळे असायचे, वेगवेगळ्या रंगाचे असायचे, म्हणजे मुलांकडे ना डबेच्या डबे त्या गोट्या भरलेल्या असायच्या आणि त्यात ते जिंकायचे, बरं का, हा डप्पर मी जिंकलाय, हा जिंकला, हा राजा राणी, काय काय त्यांची नावं असायची, खरंच काय काय नावं असायची आणि मजा असायची. विटीदांडू हे हा खेळ तर आवर्जून खेळला जायचा, म्हणजे ती मोठी अशी काठी असायची, त्याला दांडू म्हणायचे, आणि ती विटी ना पेन्सिलला कशी टोक असते तशी दोन साईडला त्याला टोक असायची, असं टोकदार असायचं दोन साईडला, आणि छोटी असायची ती, हातात अगदी आपल्या हातात मावेल अशी, वीतभर पण नाही, त्याच्यापेक्षा लहान असायची, आणि ती लाकडी असायची, आणि काय मजा यायची तो खेळ खेळताना. त्याच्यानंतर ती भिंगरी असायची, भोवरा असायचा, आंधळी कोशंबीर वगैरे हे सगळे खेळाय असायचेच खेळ, किंवा ती मजा असायची. त्या मुलींना खास करून त्या ते पच्ची म्हणायचे, किंवा त्या पाच असे हे असायच्या गोटे असायचे ते, आणि ते असे उडवून उडवून ते खेळायचे असं सगळं, सापशिडी किंवा नवा व्यापार असे गेम तर असायचेच, किंवा चिंचोक्याच्या ज्या बिया असतात ना, किंवा त्या कवड्या त्या वापरून ते सोंगट्या फिरवण्याचा एक वेगळा असा खेळ असायचा, तो सुद्धा असायचा. काय मजा होती हो, खरंच मजा होती. आता ती मजा नाही, आता फक्त आपण फोटो टाकतो आणि ते आपण कसे दिसू हे म्हण, आता ते फुग्याच्या हातांचे ब्लाऊज, ते डोके केसात काढलेला तो पफ, ते ठरलेले असायचे केस तसे असे, मागे ते चाप लावलेले असायचे, तो पोनीटेल, तो रबर रिबनी. तुम्हाला खरं सांगू, मला ना आता बोलताना 100 गोष्टी आठवत आहेत आणि त्या सगळ्या सांगाव्या, त्या सगळ्या तुमच्याशी शेअर कराव्या, तुमच्याकडून ते अनुभव घ्यावेत असं सुद्धा सारखं वाटतंय. पण सुंदर गाणी आहेत आणि आता शेवटचा अर्धा तास आहे, अर्धा तास 35 मिनिटं आहेत आपल्याकडे, आणि आपले अनुभव, आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या येऊ देत आमच्याकडे, मीही सांगणार आहे, सोबत मात्र सुंदर गाणी आहेत.

रसिक हो, रघुनाथ खन्नूकर यांनी आपल्याला फोन केला होता आणि त्यांनी आठवण कुठल्या गोष्टीची केली आहे माहिती आहे का? ते पूर्वी ना असं ते बांबूचे हे असायचे आणि त्यात एखादं पान वगैरे घातलं की आतमध्ये पोकळ असायचं, दुसरी दुसरा जी त्यातून जाईल अशी बांबूचीच एक काठी असायची आणि ती घालायची आणि फटकन आवाज यायचा त्याच्यातनं. त्याला आम्ही नपटी म्हणायचो, तर ते म्हणतात त्याला कटकी म्हणायचं आम्ही. त्याची त्यांनी आठवण केली आणि त्यांनी सांगितलं की आपले हे कार्यक्रम जे आहेत हे होतात ते तिथे स्पीकर लावून ते ऐकवतात तिथे श्रोत्यांना. अगदी आपले मनापासून आभार, खरंच आपलं आमच्या कार्यक्रमांवरचं प्रेम यातून दिसून येतं आणि असेच आमचे कार्यक्रम ऐकत राहा. त्याच्यानंतर अविनाश दिवेकर यांनी आपल्याला फोन केला होता रत्नागिरीहून. ते म्हणतात की हे दिवस पुन्हा यावेत आणि जादूची कांडी फिरवून पुन्हा असे अनुभव मिळावेत. खरंय, या ज्या आठवणी आमच्या आहेत ना तशा आठवणी कोणाच्याच नाही आहेत रसिक हो. तर ते म्हणतात की 84 साली त्यांचं लग्न झालं आणि दादर माटुंगा याच परिसरातला प्रसिद्ध हॉल तिथे लग्न झालं आणि त्या लग्नात काय दिलं होतं. आता इथे आपल्याला काही नियमानुसार काही गोष्टींची नावं घेता येत नाहीत, पण तेव्हा ना कोल्ड्रिंक्स लग्नात द्यायचे. असे दोन प्रकारचे कोल्ड्रिंक्स ते खूप फेमस होते, ते दिले जायचे आणि ते त्यांनी दिले होते. आणि म्हणे ते म्हणे देतानाही कोणाला कमीपणा वाटला नाही, घेतानाही वाटला नाही, सगळं असा छान आनंदाचा खेळ होता. खरं सांगते तुम्हाला, ते जे आता मग तो पटकन तोंडात नाव येत आहे ते कोल्ड्रिंकचं, नवरा नवरीच्या हातात दोन अशा बाटल्या आणि ते असे डोकं लावलेलं एकमेकांच्या डोक्याला आणि ते पितायत. किंवा मग एका बाटलीत दोन स्ट्रॉ टाकून त्याच बाटलीत दोन स्ट्रॉ नवरा नवरी पितायत आणि फोटो. कितीतरी लोकांच्या विवाहातल्या अल्बममध्ये हे हा एक तरी फोटो असा नक्की असेल याची मला खात्री आहे. खरं सांगते, खरं लग्नात ना आत्ता हे बुफे आणि सगळं आलं. पूर्वी ती सगळी अशी पंगत असायची आणि त्या खुर्च्या लावलेल्या असायच्या किंवा बसूनसुद्धा, तर त्या खुर्च्यांच्या जेवणाऱ्याच्या मागे उभं राहून ती लाईन लावलेली आठवते. लग्नात ही गंमत म्हणजे लग्नात तुम्हाला सांगते माईकवरून किती आहेर दिला ते सुद्धा अनाऊन्स करून सांगायचे, बरं का, काय दिलं काय. बरं लग्न झाला किंवा ते पेढा मिळायचा किंवा साखर मिळायची, ही सगळी जी मजा आहे ना, म्हणजे लग्न ठरल्यापासून ते पार पडेपर्यंत घरातली गल्लीतली सगळी मंडळी एकत्र येऊन तयारी करायची. आतासारखं काय ते व्हॉट्सॲप आणि सगळं डिजिटल पत्रिका वगैरे असं काही नव्हतं. लग्नपत्रिका खास पाकिटात टाकल्या जायच्या, त्याच्यावर हळद कुंकू लावलेलं असायचं आणि म्हणजे जवळच्या नातेवाईकांना देताना अजूनही ते दिलं जातं, अक्षता, तांदूळ, नारळ, हे सगळं सगळं सगळं असायचं. वऱ्हाड, कपडे, मजा मजा मजा मजा, नुसती मजा असायची, मजा असायची. खरं सांगते म्हणजे गंमत तर इतकी इतकी असायची. आणि गावाकडे जर लग्न असेल ना तर त्या गोष्टी आणखी वेगळ्या असायच्या, आणखी वेगळ्या असायच्या. कारण ते अन्नपदार्थ सगळे असे बादलीतून घेऊन यायचे आणि वाढायचा आग्रह हो सगळा असायचा की तदैव लग्नम तुदिनम तदैव, हे लागल्यानंतर जी पळापळ असायची ना की आत्ता लाईन लावायची आहे जेवणात जेवायसाठी. जुन्या काळातल्या लग्नांमध्ये आहेर ती माईकवरून पुकारणं, त्याच्यानंतर खास करून लग्नात भेट दिलेले रेडिओचा सेट असायचा, कधी ते घड्याळ असायचं. त्या घड्याळाचा पण ब्रँड मी सांगत नाही आहे, ज्यांच्या आठवणी आहेत त्यांना माहिती आहे ते ब्रँड कुठलं असायचं, ते घ्यायचं. बरं, हे सगळं मिळालेलं ऐटीत ती सायकल घ्यायची, ते घड्याळ घालायचं आणि फिरायचं, हे सगळं आहे. मजा होती हो सगळी, खरंच मजा होती. केसांची खास हेअरस्टाईल लग्नात ठरलेला तो पट्टा, विशेष त्या ती बॉर्डर असायची आणि ते श्रीदेवी, रेखा ह्या स्टाईलच्या साड्या त्या ठरलेल्याच होत्या. खरेदी करताना पण तशाच घ्यायच्या आणि मग त्या तशा मिरवायच्या, बरं का. ही मजा एक वेगळी होती आणि त्या मिरवल्यावर ते फोटो जे आहेत ना ते कौतुकाने अभिमानाने तेही मिरवायचे. ही त्या 80च्या दशकातली मजा आणि त्या आठवणी कायम. जे जगले आहेत ना, जे जगले आहेत ना त्यांच्या आठवणीत कायम आहेत रसिक हो, मला खात्री आहे.

आठवणी आठवणी आठवणी आणि 80 दशक, 80 दशकातली रंजक सफर आपण करतोय आणि अनेकांचं हेच म्हणणं आहे की ते दिवस पुन्हा येणार नाहीत. खरं आहे हो, आपण जगलो त्या याच्यात. आणि याच्यात मंगेश दामले यांनी आपल्याला फोन केला होता, त्यांनी सांगितलंय की 7 बातम्या लक्षात राहिलेल्या आहेत. का बरं लक्षात राहिलं, तेव्हा टीव्हीवर फार काही कार्यक्रम नसायचे, तेव्हा महत्त्वाच्या होत्या त्या 7 बातम्या आणि त्या बातम्यांवर आपली घड्याळं लावली जात होती. तर घरात म्हणे वडिलांनी सांगून ठेवलेलं की संध्याकाळी घरी लवकर यायचं आणि केव्हा परत यायचं, तर 7 आधी, 7 बातम्या लागायच्या आधी. आणि एक दिवस असं झालं की त्यांना कळलंच नाही की बाबा इतका वेळ झाला आहे आपण घरी आलो नाही, आणि मग उशीर झाला यायला आणि त्यानंतर शिक्षा झाली. म्हणजे शिक्षा झाल्यानंतर मात्र ते जेव्हा जेव्हा बाहेर खेळायला असायचं तेव्हा तेव्हा जे कोणी त्यांच्या ओळखीचं ते ओरडून त्यांना सांगायचे, अरे 7 बातम्या सुरू झाल्या जा घरी. त्यामुळे 7 बातम्या त्यांच्या लक्षात राहिलेल्या आणि ही आठवण म्हणे कायम राहिली. खरंय खरंय, अगदी खरंय. सुनीता व्यवहारे यांनी आपल्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की खरोखर त्यांच्याकडे असा फोटो आहे, त्यांच्या बहिणीचं लग्न जे झालं होतं तेव्हा सुद्धा त्यांच्या लग्नात अशा प्रकारचं गोड कोल्ड ड्रिंक होतं आणि त्यात 2 स्ट्रॉ असे घातलेले आणि काढलेला फोटो एकत्र आहे. त्यामुळे अजूनही हसू येतं तो फोटो पाहिलं की. आणि तेव्हा विशिष्ट प्रकारची चॉकलेट असायची बघा, गाव नाव असलेली, हां, आणि ती चॉकलेट इतकी फेमस झालेली की ती असायलाच हवी, असायलाच हवी. त्याच्यानंतर शुभलक्ष्मी मस्तकार यांनी फोन केला होता आपल्याला आणि त्यांनी सांगितलंय की त्या 80 दशकात त्यांची मुलं कॉलेजला होती आणि त्यामुळे मग त्यांना त्यांचे कॉलेजचे दिवस आठवायचे. अर्थात त्यांचा काळ वेगळा पण 80 दशकातला काळ वेगळा. पण 80 दशकात माणसं अशी आपुलकी होती, जिव्हाळा होता, एकमेकांना घट्ट धरून होती, त्याचीही आठवण त्यांनी आता सांगितली. त्याच्यानंतर काशीनाथ क्रमवंत यांनी खूप वेगळी आणि मस्त आठवण सांगितली, आपल्यालाही आठवेल. तेव्हा पहा कॅसेट असायच्या आणि त्या कॅसेट त्या पेन्सिल घालून आपण त्या फिरवून त्या लावायच्या, पहा एक तर त्या मोकळ्या करायच्या, पुन्हा लावायच्या, भरून आणायच्या, हे प्रकार त्यांनी सांगितले. त्यामुळे टीव्हीचा आवाका हा वाढत होता आणि त्या काळात संगणकाची नवीन नवीन सुरुवात होत होती, त्यांची बँकेची नोकरी, आणि त्या दरम्यान त्यांनी या क्षेत्रात किंवा याच्यासाठी घेतलेलं प्रशिक्षण असू देत, तर याचे अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत. रसिका हो, खूप खूप आठवणी आहेत. आणि आपण म्हणतो ना की खेळणी, तुम्हाला ते आठवत असेल खेळणं, पहा तेव्हा जत्रा वगैरे खूप असायच्या, गणपती दिवसात पण जास्त असायच्या. तेव्हा जायचं ते असे रिंग असायची, ती टाकायची एखाद्या खेळण्यावर, ती टाकली की आपल्याला ते मिळायचं, किंवा बंदूक घ्यायची, ठुंग फोड, तुम नेम धरायचा आणि ते फुगे फोडायचे, मग त्या ठरलेल्या गोष्टी आपल्याला मिळतील, असं सगळं. ती टुकटुक बोट आठवते का तुम्हाला? ती पत्र्याची बोट असायची पहा, आणि त्यात एक ना दिवा असायचा किंवा मेणबत्ती लावून ती अशी पाण्यात सोडली जायची आणि ती पाण्यात सोडली ना की तिचा असा आवाज यायचा वेगळा, टुक टुक टुक टुक, आणि ती अशी गोल गोल गोल गोल गोल गोल फिरायची. आता ती बोट कुठे मिळत नाही पण ती बोट प्रत्येकाच्या आठवणीत नक्की असणार. ते भोवरे मिळायचे, प्लास्टिकचे भोवरे असायचे, लाकडाचे भोवरे असायचे, आणि ते त्याला दोरी, त्याला ते एखाद्या कोल्ड्रिंकचं ते बिल्ला असायचा ना, तो घालून ती गाठ मारलेली असायची. आणि ते ना बावले मिळायचे पहा, ते नाचायचे, बांबूचे बावले असायचे ते जत्रेत मिळायचे, एसटी स्टँडवर मिळायचे, ते दोरी ओढल्यानंतर ते हातपाय हलवायचे वगैरे. आणि ते चावी दिल्यावर खेळणी असायची तीच असायची, ते माकड ड्रम वाजवणारं अस्वल आणि माकड, तिथे ठरलेली खेळणी असायची. हे सगळं असायचं. त्याच्यामुळे ती जी मजा आहे ना, ती नाही हो. आणि आपण म्हणतो ना ते गोट्यासारख्या मालिका तेव्हा लागायच्या आणि त्या इतक्या छान. म्हणजे जायंट रोबो ही सिरियल कोणी पाहिली आहे मला सांगा? ती जपानी सायन्स फिक्शन होती, म्हणजे ती इंग्लिशमध्ये डब करून आपल्याकडे दूरदर्शनवर दाखवली जायची. तो जॉनी नावाचा एक मुलगा असायचा त्याच्यात आणि तो ना आपल्या घड्याळावरून ऑर्डर द्यायचा त्या रोबोट्सला. आणि ती मला वाटतं 4-5 सुमारास संध्याकाळी लागायची ती बघण्यासाठी ना. बापरे, शाळेतली मुलं तर वेड्यासारखी पाहायची ती, म्हणजे आम्ही सुद्धा पाहायचो ती मालिका. परंतु ही मॅन अँड द मास्टर्स असं ते असायचं, तो तलवार काढतो आणि मग त्याचा तो वाघ का सिंह तो येतो असा आणि मग तो त्याच्यावर बसतो आणि तो जातो. खूप सुंदर होतं ते, खूप सुंदर होतं. रविवारी सकाळी स्पायडरमॅन लागायचं आणि तो जाळं फेकायचा भिंतीवर चढायचा. नंतर स्पायडरमॅनचे पिक्चर आले. पण तुम्हाला गंमत सांगते, मुलं ना स्पायडरमॅन खेळायची, सक्कन ते फेकायची. पकडापकडी खेळताना तो स्पायडरमॅन अंगात आलेला असायचा किंवा हिमॅन पण अंगात यायचं बरं का. म्हणजे कुठल्या तरी मुलाला असं खाली घोडा करून बसवलेलं असायचं

आणि तो वाघ किंवा सिंह तो हिमॅनचा आणि मी हिमॅन तो तलवार बिलवार घेऊन ते बोलायचे. काय मजा होती हो, खरंच मजा होती, खरंच मजा होती. रसिक हो, मी आता बोलते आहे पण आपल्याला गाणी जी ऐकवते आहे ती 80 दशकातली ऐकवते जी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन यांच्यावर आधारलेले जे चित्रपट होते, यांच्या अभिनयाने सजलेले चित्रपट जे होते ना, ती गाणी खूप सुंदर होती. आताही त्यातलंच एक गाणं ऐकूया.

आपला हा आत्ताचा नवीन काळ, आणि यात मग आपण आपला भ्रमणध्वनी असू देत किंवा मोबाईल असू देत, लॅपटॉप असू देत, नवनवीन ज्या गोष्टी येतात मग कसे काय कसे ट्रेंड फॉलो होतात आणि त्याच्यामध्ये आपण गुंतून जातो. एक ट्रेंड फॉलो होतो काय आणि त्यातून मग आपण कसे रंगून जातो. अनेक जण अजूनही मला विचारतात की कसे काय टाकायचं त्याच्यात फोटो. आपला काळ आहे ना तो, आपल्याकडे फोटो म्हणजे आमच्याकडे ना त्या काळातले फोटो आहेत, आमचे ओरिजिनल फोटो आहेत बरं का. कसे त्या काळची फॅशन असू देत, हेअरस्टाईल असू देत, आणखी काही असू देत, या सगळ्या गोष्टींच्या आठवणी जपलेल्या आहेत आणि त्या खूप आहेत, खूप आहेत आठवणी, खूप आहेत. पण अशा तऱ्हेचे ट्रेंड फॉलो झाल्यानंतर मग त्या आठवणींना ना पुन्हा एकदा नव्यानं उजाळा मिळतो. लक्षात घ्या, दीपा पालकर यांनी आपल्याला एक आठवण सांगितली, ती म्हणजे दादा कोंडके यांचे चित्रपट तेव्हा खूप खूप फेमस झाले होते आणि तेव्हा मग तशा प्रकारची वेशभूषा किंवा तशा प्रकारचे कपडे, नाडी लोंबली तरी चालते आहे, हरकत नाही, याची आठवण त्यांनी केली. मेघना यांनी आपल्याला फोन केला होता, त्यांनी आपल्याला सांगितलं की त्या स्वतः गोट्या खेळायच्या. आता गोट्या खेळण्यामध्ये एक मजा कशी असते म्हणजे जिंकलेल्या गोट्या, आणि जिंकलेल्या गोट्यांचा डबा होता व्यवस्थित करून ठेवलेला, काचेच्या बरणीत ठेवलेल्या होत्या सगळ्या, लग्न होईपर्यंत ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी त्या त्यांच्या चुलत भावाला दिल्या. आणि मग त्या काळात जे वेगवेगळे खेळ, आट्यापाट्या म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी असायच्या, त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी आता बोलत असताना केला. आणि तुम्हाला एक सांगू का की जितक्या श्रोत्यांनी आमच्याशी आता संवाद साधला त्या प्रत्येकाच्या बोलण्यातनं इतका भरभरून आनंद होता, उत्साह होता, हसणं होतं की त्या काळाशी आपला काळ आम्ही जगलोय म्हणजे हे सांगताना सुद्धा तो आनंद मला जाणवत होता रसिकाओ. आणि खरं आहे ना, हे सगळं वेगळंच होतं, वेगळंच होतं आणि ते पुन्हा येणं नाही. आता आपण कितीतरी पावलं पुढे गेलोय, म्हणजे मला ना आठवतंय तो बेडूक आठवतोय, तो असा पत्र्याचा बेडूक असायचा, पत्र टुक टुक टुक वाजायचा तो खटक कुटुक, त्यात पण मजा होती. म्हणजे फटाके फोडत असताना सुद्धा दिवाळीत ते ना असं वेगळं असं रॉकेटसारखं मिळायचं, ते प्लास्टिकचं, आणि त्याला वर असे दोन हे असायचे, त्याच्यात तो ती टिकली घालायची, किंवा जर रोल केप असेल तर ते कापून ठेवायचे आणि ते अशी उंच उडवायची, ठुक टाकायची खाली, मग तो एक एक फटाका फुटायचा. अशा प्रकारचे पण फटाके, म्हणजे प्रत्येक सणवाराचे सुद्धा असे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या आठवणी रसिक हो आपल्याकडे. खरं सांगू का, हा जो काळ आहे हा आपला, हा वेगळा. आणि या अशा नवीन ट्रेंडच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा जिवंत होतोय. खरं सांगते, हे जे अनुभव आहेत ना, हे पुन्हा नाही मिळणार. कितीतरी चित्रपट, कितीतरी वेगवेगळ्या फॅशन्स, कितीतरी गोष्टी, नवनवीन तारे तारका येत होत्या, म्हणजे श्रीदेवी असेल, माधुरी दीक्षित असू देत, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, हे लोक आले, यांनी त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा काळ म्हणण्यापेक्षा वेगळी ओळख निर्माण केली आणि ती ओळख, त्यांची ओळख आपण घेऊन आपण सुद्धा असं काहीतरी वेगळं समोर दाखवायला लागलो, आपण सुद्धा त्या काळात जगलो, त्यांच्यासारखे जगायला लागलो. हे सगळं जे होतं ना, हे आताच्या मोबाईलमध्ये, आताच्या सगळ्या गोष्टींमध्ये ही मजा नाही ना मिळणार. सूर पारंब वडाच्या किंवा त्या मोठ्या झाडावर चढून पारंब्यानं पकडून खेळला जाणारा खेळ हा कुठे दिसत नाहीच ना, झाडच नाही आहेत तशी मुंबईत सुद्धा. त्याच्यामुळे मनोरंजनाची साधनं जरी कमी असली, आत्तासारख्या सगळ्या गोष्टी नसल्या, तरी त्यात एक आनंद होता, कारण तो आमच्यासाठी एक सुवर्णकाळ होता रसिक हो, ज्यानं आजच्या पिढीला खूप नॉस्टॅल्जिक केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या दशकात आपल्या भारतीय बाजारात सुद्धा असणाऱ्या गोष्टी खूप खूपच खूपच वेगवेगळ्या होत्या. लग्नांचा थाट वेगळा होता, भपकेबाजपणा नव्हता तरी सुद्धा एक त्याच्यात वेगळा जिव्हाळा होता, साधेपणा होता, पारंपरिकता होती. आजचं डेस्टिनेशन वेडिंग्स किंवा इव्हेंट मॅनेजमेंट असं काही तेव्हा नव्हतं, त्याच्यामुळे ती एक मौज वेगळीच असायची, खरंच वेगळी असायची. तर रसिक हो, बोलण्यासारख्या सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, श्रोत्यांची नावं सांगितलेली आहेत, त्यामुळे आपणास

सर्वांचे अगदी मनापासून आभार आणि कार्यक्रमाची वेळ संपत येते तेव्हा आता यानंतर एक सुंदरसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या रंजक सफर कार्यक्रमाची सुद्धा सांगता होते रसिक हो। आणि आज आमच्या दुपारच्या एफ एम रेनबोच्या कार्यक्रमात आज दुपारी 2 ते 5 अडीच ते पाच चला दोस्तो हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांध्याच्या पारी हे कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत पुन्हा एकदा असेल गोपी। तेव्हा इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते। नमस्कार।

0: भारत में रिसर्च कर रहे हैं वे आगे आएं, जो युवा विदेशों में रिसर्च कर रहे हैं वे भी भारत में एडवांस टेक्नोलॉजीज के डेवलपमेंट से जुड़े। मैं इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं, आप देश में R&D को लीड करें, इसमें इंडस्ट्री का भी फायदा है और भारत की युवा शक्ति को भी इससे ताकत मिलेगी।
1: डेटा सेंटर्स मुळे निर्माण झालेली विजेची मोठी गरज लक्षात घेऊन याही क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे, असंही मोदी यांनी नमूद केलं। देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशांमधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रधानमंत्री म्हणून गेल्या 25 वर्षांमध्ये देशाच्या उभारणीत मोदी यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली। मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत असून सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्याराज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे। या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत। आज ऐकूया मुंबई ते न्हावा शेवा अटल सेतूविषयी माहिती।
2: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं। या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे। या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे। शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे। हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे।
1: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू झालं। येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत विकसित भारत अशी आहे। या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे। 79वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे। 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं। तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला। हैदराबादमधला मराठवाडा प्रांत मुक्त होऊन भाषावार प्रांत रचनेत तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला। या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात सिकंदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। उपराष्ट्रपतींनी हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली, तसंच केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली। या प्रदर्शनात हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेला संघर्ष, बलिदान आणि विलीनीकरणाचा ऐतिहासिक प्रवास याची माहिती मांडण्यात आली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या मुख्य व्याजदरात 0.5% वाढ केली आहे. यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. व्याजदर वाढीमुळे आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरच्या कर्जाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू वर्षात व्याजदरात आणखी एकदा वाढ करून तो 4.1% जाईल अशी शक्यता बँकेच्या तिमाही अंदाजात वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवरच्या उपाययोजनांनी जोर धरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयांवरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयांवरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रति लिटर करण्यात आलं आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयानं अनुसूची एच, H1 आणि X अंतर्गत समाविष्ट असलेल्या औषधांची नियामक चौकट बळकट करण्यासाठी ड्रग्ज रूल्स अर्थात औषध नियम 1945 सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या औषधांची खरेदी करता येणार नाही. प्रस्तावित सुधारणांमधून या औषधांची अनधिकृत उपलब्धता आणि विक्रीशी संबंधित त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असून अतिरिक्त नियामक उपाय म्हणून वैद्यकीय दुकानांमध्ये CCTV देखरेख अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रस्तावित सुधारणेबाबत संबंधित घटक आणि नागरिकांकडून येत्या 30 दिवसांमध्ये हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतलं असून त्यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबत कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हिंदी पखवाड्यानिमित्त देशभरात कालपासून हिंदी भाषेच्या प्रोत्साहनार्थ विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारण भवनात तसंच केंद्रीय विक्रय एकांशातर्फे काल हिंदी दिवस आणि हिंदी पखवाडा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण आनंद काशीकर यांचं बासरीवादन ऐकलं. राग होता भीमपलास, त्यांना तबला साथ होती स्वप्नील भिसे यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर. ही आहे आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी.